0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपल्याशी रोज संवाद साधतो आहे। मायबाप श्रोते हो, आपण जवळजवळ स्वामीजींचं शिकागो धर्म परिषद अमेरिका इंग्लंड मधलं वास्तव्य हा भाग पूर्ण केलेला आहे। आजच्या भागात आपणाला त्यांचं भारतात झालेलं आगमन आणि त्यानंतर पुढच्या भागांमध्ये भारतात त्यांनी काय कार्य केलं ते आपल्याला पाहायचं आहे। आणि नंतर शेवटी आपण या भागाकडे येणार आहोत की स्वामीजींचं स्मरण का करायचं। भगिनी निवेदिताचे मायभूमी सोडतानाचे विचार पुन्हा एकदा मी त्याची पुनरावृत्ती करतो। इंग्लंड सोडताना ती असं म्हणते की मी निघून जाताच येथील कार्य ठप्प होईल असं इंग्लंड वासियांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। तसं होणार नाही, कारण माझा विश्वास माणसांवर वस्तूवर नाही। माझा विश्वास एकच, प्रभूच माझे एकमेव आश्रय स्थान आहे, भरोशाचं स्थान आहे। मी निमित्त मात्र आहे आणि म्हणून वाहक म्हणून माझे गुरुदेव माझ्याकडून कार्य करून घेत आहे। त्यामुळे त्यांनी इथं मांडलेले विचार, त्यांनी इथं केलेलं कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही असं ती दुःखीत होती, कष्टी होती, पण पूर्णपणे निराश नव्हती, कारण तिचं दैवतच तिच्या बरोबर होतं। आणि म्हणून मी सांगितलं की निवेदितेच्या नावाने संन्याशाची सावली एक स्वतंत्र पुस्तक आहे। आता आपणाला पाहायचंय भारतात त्यांचं आगमन कसं झालं, त्यांचं स्वागत कसं झालं। 30 डिसेंबर 1896 भारताकडे प्रयाणास प्रारंभ झालेला आहे। एडन, कोलंबो, पांबन, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई मार्गे, कलकत्ता आजचं कोलकाता ही त्यांची प्रवासाची टप्पे आहेत। 15 जानेवारी 1897 ते कोलंबो नगरीत आले।

या आजच्या श्रीलंकेच्या राजधानीत. म्हणजे बरोबर त्यांना 15 दिवस जलप्रवासास लागलेले आहेत. कोलंबो नगरीला पहिला स्वागताचा मान मिळाला. 2 पांढरे शुभ्र पण दिमागदार घोडे झुंपलेल्या डौलदार वाहनातून स्वामीजींचा नगर प्रवेश झाला. घराघरातून सुवासिनींकडून औक्षण झालं, ओवाळणं झालं. सर्व रस्ते सडा रांगोळ्यांनी सजवले होते. घराघरावर गुढ्या तोरणं उभारलेली होती. ठिकठिकाणी स्वामीजींवरून पुष्पवृष्टी होत होती. आजचा जमाना हेलिकॉप्टर नव्हे ड्रोनचा आहे. ते जर त्यावेळेला असते तर आकाशातूनही पुष्पवृष्टी झाली असती, यात कुठलाही संशय नाही, शंका नाही. या सर्वांचा अत्यंत सुहास्य वदनाने पण नम्रतेने स्वामीजींकडून स्वीकार. पुढच्या स्वागताचा मान पांबन, रथातून भव्य मिरवणूक. रामानंद महाराजांनी रथाच्या पुष्पांकित दोरास हात लावून इतरांच्या समवेत रथ ओढला. आमच्या जळगाव नगरीत आणि पिंपराळा नगरीत, आता उपनगर, दोन्ही ठिकाणी एकादशीला प्रचंड मोठी रथयात्रा निघते. ज्यांनी रथ पाहिला असेल त्या रथ ओढण्यामध्ये काय काय त्रास होतो. लाकडाच्या अशा मोगऱ्या असतात धुपाटण्यासारख्या, त्या लावल्या जातात चाकाखाली, कारण माणूस नव्हे, प्रचंड ताकदीने माणसं रथ ओढत असतात. 200-300 माणसं, दोन्हीकडून दोर असतात. इथं तर साक्षात महाराज रथाचे दोर ओढतायत, केवढं भाग्य. त्याच्यानंतरचं स्वागताचा मान होता मद्रासला, म्हणजे आजची चेन्नई. प्रचंड स्वागत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुलांचा सडा पडलेला. असंख्य कुलीन स्त्रियांनी स्वामीजींच्या भालप्रदेशी कुंकुम तिलक लावून स्वामीजींचं औक्षण केलं, त्यांची चरणधुली घेतली. असं ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत, पुष्पवृष्टींचा विनयाने स्वीकार करीत हा संन्यासी पण पितृवत्सल व्यक्तिमत्व असलेला स्वामीजी लोकांचं प्रेम स्वीकारत स्वीकारत मार्गभ्रमण करीत होता. शेवटचा टप्पा आला कोलकाता. ही तर त्यांची जन्मभूमी. येथे तर देव दुर्लभ स्वागत झालं. रस्ते खचाखच भरलेले. घरादारातून सर्वत्र स्वागताची जंगी तयारी. एकच गर्दी. स्वामीजींची चरणधूल माथी लावण्यासाठी, त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी सर्वांची एकच धडपड. याच वेळी स्वामीजीच्या मनातला विचारांचा कल्लोळ बघा, विचारांचा संघर्ष बघा. याच नगरीत रस्त्यात एक बालक म्हणून मी खेळलो, बागडलो, मुक्तपणे फिरलो, सर्वत्र भटकंती केली. म्हणून आजही तीव्रतेने वाटते, इथंच बसून तुम्हा सर्वांशीच बोलावे, तुमच्याशी संवाद साधावा. त्या संवादातून तुमच्या अडचणी, व्यथा, समस्या जाणून घ्याव्यात. अत्यंत नम्र भावाने स्वतःच्या नगरीचा, जन्मभूमीचा स्वागत सोहळा त्यांनी अगदी हृदयापासून, मनापासून स्वीकारला व सर्वांपुढेच ते भाववश झाले. सद्गतीत अंतःकरणाने नतमस्तक झाले. अमेरिकेतील आजारपणात उचल खाल्ली होती. दिवसेंदिवस दुखणं वाढत होतं, कधी कमी तर कधी जास्त असे. चढ उतार चालूच होते. शरीर मागत होतं संपूर्ण विश्रांती. कलकत्त्यास ती मिळणं अत्यंत अवघड होतं. म्हणूनच गुरुबंधू व स्नेहांच्या आग्रहाने त्यांना विश्रांतीसाठी दार्जिलिंगला जाण्याचा आग्रह सुरू झाला. मायभूमीपासून पुनश्च दूर जायचं, दार्जिलिंग. समवेत गिरीशचंद्र घोष, गुडविन, डॉक्टर टर्नवल, सेव्हियर पतीपत्नी, अलसिंगा, नृसिंहाचार्य असणारच होते. वर्धमान महाराजांनी निवासाची व्यवस्था केली होती. चला दार्जिलिंगचा प्रवास.
जाण्यापूर्वी 2 दिवस आधी आजीकडे वास्तव्यास असलेल्या आपल्या परमप्रिय प्राणप्रिय मातेस भुवनेश्वरी देवीस ते भेटण्यासाठी गेले. बघा कसा प्रसंग आहे. देवदेव करण्याची जबाबदारी आजीकडे, तर मातोश्री नेहमीप्रमाणे अन्नपूर्णाश्रम सांभाळत होत्या, म्हणजे स्वयंपाकघरात होत्या. या ठिकाणी मला असंख्य विवेकानंदांवरची जी मी पुस्तकं वाचली त्याच्यापैकी एका पुस्तकाची आठवण येते, दिग्विजय. त्याच्या प्रस्तावनेतलं वाक्य फार सुंदर आहे बघा. स्वामीजींनी दारातूनच हाक घातली, साथ घातली, मा स्वामीजींच्या हृदयस्पर्श हाकेने झपाट्याने एका वेगात भुवनेश्वरी बाहेर आली. जवळजवळ एक तपाने म्हणजे 12 वर्षानंतर ती आपल्या लाडक्या बिलेचा नोरेंचा आवाज ऐकत होती, नवे कानाने टिपत होती. सगळी गात्रन गात्र तिची हेलावून गेली. घरातील अन्यांनी प्रथम संन्याशाची चरण धुली माथी लावून विनम्र भावाने अभिवादन केले. मातेच्या मनातले विचार बघा. हिमालय एवढा उंच आणि सागरा एवढा महान झालेला

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

नमस्कार रसिक हो, स्वागत आहे आपलं आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. मी आहे शुभांगी. मित्रांनो, जीवनाच्या टप्प्याटप्प्यात रंग भरत असताना अचानक आपण थांबतो. खर तर असं होऊ नये म्हणूनच आजचा आपला हा विषय, तो म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी. तसं पाहिलं तर निंदा करणारे सुद्धा दोन प्रकारचे असतात, तर का? ते म्हणजे आपले शुभ चिंतक आणि दुसरे म्हणजे अशुभ चिंतक. ते आपण बघणारच आहोत. पण निंदेवरून आठवलं, आपण केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा व्हावी असे प्रत्येकाला वाटते. परंतु कधी कधी त्या कर्मामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकते. परिणामी आपल्या कार्याची निंदा होऊ शकते, बर का? म्हणूनच आपण निंदा ऐकण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे. सदैव लक्षात ठेवा की जिथे प्रशंसा होते तिथे काही जणांकडून निंदा सुद्धा होणारच. तसा विचार केला तर आपण केलेल्या कामातील चुका आपण स्वतः सहजपणे काढू शकत नाही, बरोबर ना? कारण ते काम आपल्या बुद्धीप्रमाणे बरोबरच असतं. परंतु जर एखादी दुसरी व्यक्ती त्यातील चुका दाखवित असेल तर त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीचे मनापासून आभार देखील मानले पाहिजेत. मित्रांनो, जसे एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर शिक्षक तपासून देतो की नाही, त्यातील चुका दाखवतो, त्यावेळीच विद्यार्थ्याला आपली चूक लक्षात येते व ती तो सुधारू शकतो. तसाच आपला निंदक हा सुद्धा एक प्रकारे आपला शिक्षक आहे. त्यामुळे त्याचा तिटकारा न करता त्याला धन्यवाद दिले पाहिजे. लक्षात ठेवा की गुलाबाची सुगंधी फुले येण्यासाठी त्या रोपट्याला दुर्गंध येणारी खते घालावी लागतात, हे तर आपण प्रॅक्टिकल जिवंत उदाहरण पाहतो. त्याचप्रमाणे निंदा, ग्लानी व अपमान या गोष्टी आपल्या जीवनात खताचे काम करतात. जेव्हा आपण या खतामधून सुद्धा सकारात्मक चिंतन करीत राहू तेव्हाच आपल्या जीवनात सद्गुण रूपी सुगंधी फुले येतील. तात्पर्य म्हणजे आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निंदारूपी खत गरजेचे आहे, बर का? गुलाबाला सुवासिक बनविण्यासाठी त्यावर सतत सुगंधी द्रव्याचा शिडकाव करीत राहिलो तर ते रोपटे मरून जाईल. तसेच एखाद्याच्या कार्याची सातत्याने केवळ प्रशंसाच करीत राहिलो तर त्याची प्रगती खुंटते, त्याला आपल्या दोषाची जाणीवच होणार नाही. त्यामुळे निंदक हाच आपला खरा मित्र आहे आणि अशा मित्रांची अधून मधून अवश्य भेट घ्यावी, कारण निंदा आपल्याला जागृत करते, जागी ठेवते आणि प्रशंसा आपल्याला झोपविते. म्हणूनच जिथे आपली प्रशंसा होत असेल तेथून कान बंद करून निघून जा. प्रशंसा एक

साध्या फुगवलेल्या फुग्याप्रमाणे असते, जो कधीही फुटू शकतो, बर का मित्रांनो? या उलट आपली निंदा ऐकून जो स्वतःमध्ये परिवर्तन करतो, बदल घडवतो, तो परिस्थिती रूपी वादळामध्ये सुद्धा सफल बनू शकतो. दिवसेंदिवस त्याची प्रगती होत जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्यातील त्रुटी व कमतरता वर्णन करते, तेव्हा आपल्या जीवनातील सफलतेचे दरवाजे आपोआप उघडतात. कारण त्या त्रुटी आपल्या जीवनातून काढण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे निंदक हा आपला एक शिक्षक आहे, खरा मित्र व शुभचिंतक सुद्धा आहे. म्हणूनच निंदकाच्या इशाऱ्याला समजून जर आपण पुरुषार्थ केला, प्रयत्न केले, तर आपल्याला सफलता अवश्य प्राप्त होते. मित्रांनो, निंदा एखाद्या कडव्या औषधासारखी असते, बर का? पिताना कडू वाटते, पण लाभ खूप होतो. सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्याची निंदा करते, तेव्हा ती डायरेक्ट आपल्याला ऐकवत नाही. चार चौघात केलेली निंदा तर एखाद्या बाणाप्रमाणे हृदयामध्ये आघात करते. ती एखाद्या कडू कारल्यासारखी कडवट असते. पण अशा कडू कारल्याला पचविणे पण तितकेच महत्वाचे. त्यानेच आपण निरोगी बनतो. म्हणूनच आपली निंदा करणाऱ्याला नेहमी क्षमा करा. लक्षात घ्या, त्यांना क्षमा करा आणि पुढे चाला. मनामध्ये त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच आपले दोष दाखवून एक प्रकारचा आरसा आपल्या पुढे ठेवला. आरसा आपल्या पुढे ठेवल्यामुळे आपण वेळेच्या आत त्याला सुधारू शकलो. मित्रांनो, या विषयाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरहंकारी बनून जो आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो ना, तोच आपल्या जीवनाला महान बनवू शकतो. आपण आधीही पाहिलं, निंदा करणारी सुद्धा दोन प्रकारचे असतात, आपले शुभचिंतक आणि दुसरे म्हणजे आपले विरोधी व अशुभचिंतक. या दोन्ही निंदा करणाऱ्यामध्ये मोठा फरक असतो. जो आपला शुभचिंतक आपल्या कामातील त्रुटी काढतो, त्यामागे त्याचा सकारात्मक भाव लपलेला असतो. अशा शुभचिंतकाची निंदा ऐकून आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन केले, तर आपण जीवनात सफल बनू शकतो. परंतु आपला अशुभचिंतक जेव्हा आपली निंदा करतो, त्यात मात्र घृणाभाव, वैरविरोध, नकारात्मक भाव सामावलेला असतो. त्याला असे वाटते की याने चांगले कर्म करणे सोडून द्यावे, याला त्यात असफलता प्राप्त व्हावी, अशा निंदकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, बर का? त्याने केलेली निंदा ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे व आपण हाती घेतलेले चांगले काम निर्धाराने चालूच ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या निंदकापासून स्वतःला सावधान करणे अत्यंत गरजेचे. चला तर आता मला वाटतंय इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत भेटूयात.

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी आणि आपण कंटिन्यू करत आहोत आपला गोडसा टॉपिक निंदकाचे घर असावे शेजारी। तर मित्रांनो, निंदा तोच सहन करू शकतो जो निरअहंकारी आहे, म्हणजेच गर्व नसावा। आपल्याला कोणत्याही कलेचा, विशेषतेचा, गुणाचा वा कार्याचा अभिमान येता कामा नये। जर का अभिमान आला तर आपण जरा सुद्धा निंदा सहन करू शकत नाही बर का। अभिमानी व्यक्तीला म्हणजेच गर्विष्ठ व्यक्तीला निंदा ही अपमानाच्या रूपामध्ये अनुभवास येते आणि मग सारी खिटखिट सुरू होते। त्यामुळे निरहंकारी बनून राहणाराच आपली निंदा शांतपणे ऐकून स्वतःने परिवर्तन करू शकतो आणि आपले जीवन सफल करू शकतो। चला तर छोटीशी गोष्ट ऐकूयात। एकदा एका मूर्तिकाराला आपल्या कलेचा अभिमान जागृत होतो व त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मूर्तिकार या दुनियेतच दुसरा कोण नाही। त्याला वाटले की आपण यमराजाला सुद्धा फसवू शकतो, म्हणून त्याने आपल्या सारख्या 10 मूर्ती बनविल्या आणि जेव्हा मरण जवळ आले तेव्हा त्या मूर्ती समवेत लपून बसला। इथे यमराज त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी आला, परंतु त्याला हे कळेना की यातील नेमका मूर्तिकार कोण आहे, कारण सर्वच एकसारखे दिसत होते। तेव्हा यमराजाने एक युक्ती केली। तो म्हणाला की हा मूर्तिकार किती चांगला आहे, फक्त त्याने एक चूक मात्र केली आहे। ते शब्द ऐकताच मूर्तिकाराचा अभिमान जागृत झाला

मला कोणती चूक झाली महाराज, मी तर जगप्रसिद्ध मूर्तिकार आहे. असे बोलताच यमराज म्हणाला की मी तुलाच घेण्यासाठी आलो आहे. तात्पर्य म्हणजे अहंकारी गर्विष्ठ व्यक्ती जरा सुद्धा आपली चूक व निंदा ऐकून घेऊ शकत नाही. शेवटी लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकी आपण प्रगती करू तितके आपले विरोधक वाढू लागतात, परिणामतः निंदाही वाढत जाते. अशा वेळी निंदा करणाऱ्या व्यक्तींवर नाराज होण्याऐवजी त्यापासून काहीतरी चांगला धडा घ्या, तरच आपली सदैव उन्नती होत राहील. त्याचबरोबर आपली जीवनरूपी बाग फुलबाग अनेक गुणरूपी फुलांनी जसे नम्रता, सहनशीलता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, दिव्यता इत्यादी दिव्य गुणरूपी फुलांनी फुलून जाईल. तर मित्रांनो, या विषयावरून काय लक्षात आलं बरं? ते म्हणजे निंदकाचे घर असावी शेजारी. चला तर आता इथे मी थांबवते आणि तुम्हाला तुमच्या रंगीत आयुष्यासाठी शुभेच्छा देते.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि मी प्रकाश वसंत फासे. मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी रोज संवाद साधत आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की त्यांची गुरुभक्ती, गुरुवरची निष्ठा आणि गुरुसाठी सर्वस्व देण्याची तयारी इथपर्यंत आपण आलो होतो. माझ्या मायबाप श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, आज आपल्याला भागाच्या सुरुवातीला पुनश्च एकदा स्वामीजींचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन आपणाला सर्वांना वेगवेगळ्या उदाहरणांनी परिचित आहे. परंतु दक्षिणेश्वरी कालीमाते मंदिरात पतित स्त्रिया जातात, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया जातात, याबद्दलचा स्वामीजींचा विचार आणि त्याला त्यांच्या गुरुंनी दिलेले उत्तर आज आपण पाहू. दक्षिणेश्वरी कालीमातेच्या पवित्र मंदिरात वेश्या, दुराचारी हे शिष्यांच्या मते येतात. याऐवजी तीव्र नापसंती व्यक्त करणारे एका शिष्याचे पत्र त्यांना येथील वास्तव्यात आले. ते वाचून स्वामीजी अत्यंत कष्टी झाले. उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, अरे शिष्योत्तमा, देवालयात जाऊनही ही वेश्या, ही दुराचारी, हा उच्चवर्णी, हा नीचवर्णी, हा धनिक तर हा गरीब, हा दरिद्री, असे विचार ज्यांच्या मनात घोळतात, असे सभ्य, कंसात अनेक प्रश्नचिन्ह, न आलेलेच बरे. मी प्रभुचरणी प्रार्थना करतो की शेकडो नव्हे तर हजारो वेशा पतिता त्या सर्व शक्तिमान मातेच्या चरणी आपल्या माथा टेकवीत आहे, मग एक सुद्धा सभ्य मंदिरात न आला तरी चालेल. वेशांना बघून कोणी नाक मुरडू नका. एखाद्या ढालीप्रमाणे उभे राहतात त्या शेकडो साध्वी स्त्रियांचे त्या रक्षणच करीत असतात. लंपटांपासून, वासनांदांपासून त्या आपले शरीर टिसभर पोटासाठी विकतात. चोरी त्यासाठी चोरी करतो. माता निस्वार्थ निरपेक्ष प्रेमच आपल्या बालकावर करीत असतात. या सर्वामध्ये सर्वत्र वास करीत असलेला ईश्वरच आहे. त्या दयाघन एकमेव ईश्वरास सदैव शरण जा. याच वास्तव्यात पाश्चिमात्य शिष्या सिस्टर ख्रिस्तीन च्या नजरेतून स्वामीजी, माझे गुरुदेव स्वामी विवेकानंद हे ज्यांच्या आसपास आहेत त्यांच्यात पूर्णत या मिसळून जातात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. हे करीत असताना स्वतःचे अस्तित्व विसरून जातात. अत्यंत मर्दानी पण विलोभनीय असे माझे गुरुदेव स्वामी विवेकानंदाचे व्यक्तिमत्व. सर्व धर्म परिषदेच्या व्यासपीठावर बसलेले आणि त्याचवेळी आपल्या वक्तृत्वाने सर्वांवर गारूड केलेले हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. त्यांच्या तेजाने सर्व परिषदच तेजोमय होऊन गेली. त्यांनी अत्यंत सहजतेने भारतीय वेदांताचा संदेश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवला, नवे त्यांच्या अंतःकरणात तो दृढ केला. आम्ही पुन्हा पुन्हा भारताची, भारतीय संस्कृतीची महानता, गरिमा, त्याचे विविध पैलू त्यांचे मुखातून ऐकली आणि आम्हाला कळून चुकले की आम्हाला आमचे गुरु मिळालेले याबद्दल आमचा कधीही भ्रमनिराश झाला नाही. हे असे दोन प्रसंग आपण अनुभवले. स्वामीजींच्या याच वास्तव्यात ते अमेरिकेच्या ग्रामीण भागात एका नदी किनारी फेरफटका मारत होते. आता स्वामीजींचा एकाग्रता, मनाची एकाग्रता, ती आपण खोलीत नाग येऊन मागे डोईवर फणा काढून उभा राहिला हे बालवयात पाहिलं, पण आता जगविख्यात झालेल्या स्वामीजींची एकाग्रता अनुभवा. त्यावेळा नदीच्या पुलावरून नदीत तरंगणाऱ्या अंड्याच्या टर्फलांवर आपल्या एअरगनने नेम धरून टर्फले उडवण्याचा

आठाठोक चार युवक करत होते, परंतु वारंवार प्रयत्न करूनही एकासही एकाही टरफलावर नेम साधता येत नव्हता। आपल्याला यात्रेमध्ये प्रदर्शनांमध्ये आठवत असेल की फुगे लावलेले असतात पडद्याला आणि तिथे एक छोटीशी एअरगन ठेवलेली असते, तुम्ही अमुक फुगा फोडला की बक्षीस, सात आठ दहा शॉट केल्यानंतर कुठेतरी एखादा चुकून एखादा फुगा फोडता येतो। इथं स्वामीजींची एकाग्रता बघा, हे पाहून स्वामीजींना आपले हसू आवरेना। तेव्हा त्यातील एक युवक तिरमिरीत, आधीच सगळे संतप्त झाले होते कारण एकही शॉट लागत नव्हता, म्हणाला हसायला काय होतं, एवढं काही सोपंही नाही ते, मग स्वतः करून दाखवा ना। आणि आव्हान स्वीकारणं हे तर स्वामीजींचं अत्यंत आवडतं काम, पण अडचण अशी होती की त्यांनी यापूर्वी एअरगन काय साधी गलोलही चालवली नव्हती। मग प्रथम त्यांनी विनम्रतेने त्या तरुणांना शालीनतेने नतमस्तक होऊन विचारलं की अहो ही गन पकडायची कशी, चालवायची कशी, नेम कसा धरायचा, या सर्व प्राथमिक बाबी त्यांनी लक्षपूर्वक त्या युवकाकडून समजून घेतल्या। म्हणजे एअरगन धरताना ती धरायची, त्याचा दस्ता मागची बाजू खांद्याला पाहिजे, डावा डोळा मिटलेला पाहिजे, उजवा डोळा त्या काचेवर भिंगावर ठेवला पाहिजे आणि त्या भिंगातनं मग नेम धरला पाहिजे आणि नंतर चाप ओढायचा, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आणि समजून घेतल्या। नंतर युवकांनी सांगितल्यानुसार एअरगन धरली, दस्ता खांद्या रेषेत, सरळ रेषेत गन पवित्रा घेतला, ट्रिंगरवर बोट ठेवले, त्यापूर्वी एअरगनच्या आयमधून एक डोळा मिटलेला, दुसरा डोळा गनच्या आयवर, यातून लक्ष्यावर म्हणजे टरंगत्या टरफलावर नेम केंद्रित केला, सूक्ष्म निरीक्षण केलं, निरीक्षणाद्वारे वाऱ्यामुळे पाण्यात येणारी छोटी लाटच त्याच वेळेला टरफल हेलकावते याची नोंद घेतली, दोन मिनिटे डोळे बंद करून सर्व संकलित माहितीचं पुन्हा एकदा मनातल्या मनात आठवण केली, स्मरण केले आणि मगच डोळा उघडून अंदाज घेऊन ट्रिंगरवर बोट डापताच पहिला शॉट नेमकं एक टरफल उडवलं। याच क्रमाने एकामागून एक शॉट, प्रत्येक वेळेला लक्ष्याचा टरफलाचा अचूक वेध, असे करीत सर्व टरफले अचूकरित्या उडवण्यात यश मिळाले। आता आश्चर्यचकित स्तंभित होण्याची पाळी युवकांवर होती, पण त्यातील एकास स्वामीजींनी आयुष्यातच प्रथम गण हाताळली आहे यावर विश्वासच बसेना, म्हणून त्याची प्रतिक्रिया, तुम्ही आम्हास फसवत आहात, तुम्हाला गण चालवता येत होती। परंतु स्वामीजींनी पनुष्य विनम्र भावाने म्हणाले, मित्रांनो मी कधीच खोटं बोलत नाही, मी आज प्रथमच गण चालवली, पण हे तुम्हाला कसे काय शक्य झाले? त्यावर ते हळुवारपणे म्हणाले, मी प्रथम तुमच्याकडून तंत्र समजून घेतलं, नंतर त्या तंत्रानुसार लक्षवेध करण्यासाठी प्रथम मनास एकाग्र केले, मग लक्षवेध केला। थोडक्यात महत्वाचं काय आहे, मनाची एकाग्रता। या ठिकाणी मला धनुर्धारी अर्जुन, एकलव्य नंतर कराटेपटू यांची आठवण येते, कारण अर्जुनाचाही लक्षवेध लक्षणीय होता, एकलव्याच्या लक्षवेधाबद्दल तर प्रश्नच नाही, चार बाण लागोपाठ सोडून कुत्र्याचं भुकणं बंद केलं पण कुत्र्याच्या मुखाला इजा झाली नाही। आणि पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप यांना तर लहानपणापासून लक्षवेधाचं दिलं होतं की ध्वनीवेध, आवाजाच्या वेधाने ते बाण सोडायचे दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधून, त्यासाठी हवी आहे मनाची एकाग्रता। पुढे हेच चार युवक जोपर्यंत स्वामीजी अमेरिकेत वास्तव्याला होते तोपर्यंत स्वयंपूर्तीने त्यांचे बॉडीगार्ड बनले, सुरक्षा रक्षक बनले। पहा, देश कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, भाषा कोणतीही असो, पण स्वामीजींनी त्यांच्या टिंगल करणाऱ्या या तरुणाईला, त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चार युवकांना आपलं भक्त बनवलं आणि ते लीनतेने नम्रतेने त्यांच्या सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले। स्वामीजींनी काही काळ साठी अमेरिकेतून आपला

तीन दिवस तो कुठे गेले नाही आणि हा शिष्य आपल्या गुरुसाठी चार पाच ग्रंथ घेऊन जातो आणि दोन दिवसातच परत आणतो. म्हणून त्याने शिष्यास सांगितलं, मला तुमच्या स्वामींना भेटायचं आहे, जा त्यांना एकदा ग्रंथालयात घेऊन ये. शिष्याकडून निरोप मिळताच स्वामीजींचा त्वरित सकारात्मक प्रतिसाद. तेव्हा समक्ष भेटीत ग्रंथपालच राहावेना. त्याने एवढ्या अल्प वेळात हे अशक्य आहे असे म्हणताच स्वामीजींनी त्यांनी वाचून परत केलेल्या ग्रंथातल्या वाचून जे ग्रंथ परत केले त्यातल्या कुठल्याही ग्रंथातलं काहीतरी विचारावं असं सुचवलं. ग्रंथपाल विचारत होता, स्वामीजी पटापट उत्तर देत होते. याचे कारण तीव्र स्मरण शक्ती. आणि रसिक प्रेमी मित्रांनो, माझ्या परमेश्वर श्रवण श्रोत्यांनो, या ठिकाणी मला आपले देशातील पहिले भारतरत्न, इंग्रजीत त्यांचा मी धडा शिकवलाय, त्यांचं जन्मदिनी आपण वास्तुशास्त्र दिन म्हणून साजरा करतो, ते डॉक्टर सर विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात नाही तर या पुणे परिसरात जलसंपदाची अनेक प्रचंड कामं केलेली. तर यांचं ग्रंथालय इतकं संपन्न होतं, वयाच्या नव्वदीत जर त्यांना कोणी विचारलं महाराष्ट्र पुणे परिसर पानशेतचा भाग या परिसरात अमुक अमुक धरण झालं, ठाण्याच्या इथं अमुक अमुक धरण झालं, तर त्याची माहिती तुम्ही मला सांगाल का? तर ते जिथं असेल तिथून सांगत, घरी जा, माझ्या ग्रंथालयाच्या खोलीत जा, कपाट क्रमांक अमुक, पडताळ क्रमांक अमुक, पुस्तकाचा क्रमांक अमुक, ते पुस्तक काढ आणि आमच्या पानावर त्या प्रोजेक्टबद्दल पूर्ण माहिती आहे. एवढी नव्वदीतली प्रचंड स्मरण शक्ती. आणि ते आपल्या भारतातले पहिले भारतरत्न होते. याच ग्रंथालयात स्वामीजींच्या एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नाच्या सरबत्तींना स्वामीजींनी दिलेली लीलया उत्तरं त्यांचं वाचन किती अचूक आहे याची साक्ष देत होता. कारण मित्रांनो, स्वामीजींचं वाचन शक्ती फोटोजेनिक होती. म्हणजे आज आपण मोबाईलचा कॅमेरा, प्रत्येक जण आता फोटोग्राफर झालेला आहे, मोबाईलचा कॅमेरा आपण ऑन करतो आणि एका क्लिक सरशी समोर जेवढं दृश्य आहे त्यातल्या कणन कणन रेणून रेणून सगळं सगळं टिपलं जातं, तसं स्वामीजींनी पुस्तक उघडलं, दोन्ही पानं समोर धरली की एका काही क्षणात त्यांच्या मनामध्ये त्या पानातला मजकूरन मजकूर शब्दन शब्द संग्रहित व्हायचा, सुरक्षितरित्या आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत संगणकाच्या भाषेत ती सगळी माहिती त्यांच्या मेंदूत कायमस्वरूपी लॉक व्हायची. याच ग्रंथालयात टेबलावर ग्रंथाची चळत होती आणि सगळ्यात वरती बायबल होता, तर तळाशी गीता हा ग्रंथ होता. सहजपणे ग्रंथपाल बोलून गेला, स्वामीजी पहा आमचा धर्मग्रंथ सगळ्यात वर आहे बायबल, आणि तुमचा धर्मग्रंथ गीता तळाशी आहे, आमचा धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ म्हणून वर, आणि तुमचा त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच स्वामीजी पटकन उठले. थोडं थांबा हं, असं म्हणत चटकन तळाशी असलेली गीता त्यांनी ओढली. ज्या क्षणी त्यांनी तळाशी असलेला गीता ओढली त्याच्या पुढच्या क्षणाला ती चळत धडधडधड करत खाली आली. सगळे ग्रंथ अस्ताव्यस्त पडले, बायबल तर कुठं पडला ते दिसत नव्हतं. त्यावर स्वामीजी म्हणाले, आलं का लक्षात आता, आमचा धर्म पायाभूत आहे आणि पाया भक्कम असेल तरच इमारत पक्की उभी राहू शकते, स्थिर राहू शकते. ग्रंथपालाचा चेहरा आरशात पाहण्यासारखा झाला. दुसरा प्रसंग रस्त्यातला आहे. ते नदी किनारी असलेल्या रोडवरून सायम ब्रह्मंतीला निघाले होते. संध्याकाळचा फेरफटका चालू होता. त्याच वेळेला त्या रस्त्यावरून अत्यंत तोकड्या कपड्यातील गौरांगणा, हा त्यांचा नित्याचाच पोषक होता, वस्त्र कमी आणि अंग जास्त उघडं, रस्त्याने जात होत्या. आणि स्वामीजी आपल्या नित्यवेशात, इतरांना तो बेंगरूळ वाटत होता, चित्रविचित्र

वाटत होता. पायाच्या गुडघ्यापर्यंत घोळणारा तो अंगरखा, ती कफनी, तो भगवा पेटा आणि अशा या बेंगळूर रूपाकडे लक्ष जाताच त्या दोन तरुणी एकदम ओरडल्या इंग्रजीत, ओ सी हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी. द सेज हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी. ती ओरडली, चित्कारली की हा संत किती घाणेरडा दिसतोय, कुरूप दिसतोय. वरून कुचेष्टेचं हसू. त्यांना काय माहीत या संन्याशी बोळांना इंग्रजी येतं. स्वामीजींनी स्वतः सावरले आणि अस्खलित इंग्रजीत ते त्यांनी त्यांना फटकारलं. सिस्टर्स माइंड वेल, युअर सिव्हिलायझेशन इज टेलर मेड सिव्हिलायझेशन अँड माय सिव्हिलायझेशन इज बेस्ड ऑन कल्चर, ट्रूथ, नोबिलिटी अँड व्हॅल्यूज. क्षणार्धात दोघींचा चेहरा खरकन उतरला आणि खजिलतेने त्या म्हणायला लागल्या, ओ प्रीस्ट सॉरी सॉरी व्हेरी सॉरी. थोडक्यात, आमची संस्कृती शिंप्यांनी बेतलेल्या कपड्यावर नाही, तर आमची संस्कृती चारित्र्य, सत्य, सभ्यता याच्यावर आधारित आहे. असे होते हजरजबाबी स्वामीजी. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे मायबाप श्रोते हो, मी पुन्हा एकदा सांगेल, आनंदी रहा, आनंद लुटा. आपण या भागात स्वामीजींच्या जीवनातला हजरजबाबीपणा अनुभवला. पुढच्या भागात आपण आणखी काय काय घडामोडी घडतायत हे पाहणार आहोत. तर पुन्हा तुम्हाला एकदा नम्र अभिवादन करून ह्या भागात या क्षणी थांबतो आणि आपला पुणेरी आवाज 107.8 FM यांच्या घोषवाक्यानुसार आनंदी रहा, आनंद लुटा.